0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हेलो जतनु, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात त्या रेडिओ मोरेश्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रुतीनो एक वाजले आहे अँड नेहमीप्रमाणे दोनपर्यंत मी तुमची साथ देणार आहे काही श्रवणीय गाण्यांसोबत। तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजचा हा रविवार एन्जॉय करा, निवांत रविवार आहे श्रुतीनो। तेव्हा या क्षणी निवांतपणे कार्यक्रमाची सुरुवात करूया। पहिलं गाणं ऐकूया इन द वॉइस ऑफ अंजली मराठे यांच्या सुमधुर आवाजात माया या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हॅलो अगेन श्रोतनो, आज आहे रविवार, निवांत रविवार चालू आहे श्रोतनो। रविवार म्हणजे फक्त आठवड्याची सुट्टी नाही, तो मनाला दिलेला एक छोटासा विराम आहे संपूर्ण आठवड्याच्या धावपळीत। हरवलेले काही क्षण पुन्हा स्वतःसाठी जगण्याचा दिवस आहे। निवांत चहाचा कप, आवडतं गाणं, श्रवणीय गाणं, जुन्या आठवणी, या छोट्या छोट्या गोष्टी त्या आयुष्याला सुंदर बनवतात। तेव्हा श्रोतांनो, या निवांत रविवारच्या या दुपारी स्वतःसाठी थोडा वेळ काढा, कारण शांत मनातच खरा आनंद फुलतो। तेव्हा श्रोतांनो, या क्षणी काही निवांत गाण्यांनीच कार्यक्रम चालू ठेवूया। ऐकूया अगबाई अरेचा या मूवीतून घेतलेला

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोतनु या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत स्वप्नील बंदोदकरींचं सुमधुर आवाजात राधा ही बावरी हे गाणं, अप्रतिम गाणं, सुबहित गाणं, तेव्हा याचा आस्वाद घेऊया। आमची साथी देत राहा, पावणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा चुन करत राहा टिल 2 PM। श्रोतनु एंड या क्षणी ऐकूया स्वप्नील बंदोदकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: बुधरो रविवार ही निवांत दुपार आणि त्यात जर संगीताची साथ मिळाली, म्युझिकची साथ मिळाली, तर हा आनंद अजूनच खुलतो। तेव्हा या क्षणी ऐकूया एक बैठकीची लावणी। लावणी शोधणं म्हणजे फक्त ताल आणि ठेका नाही, ते आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची भावना आणि कलेंची सुंदर ओळख आहे। बैठकीची लावणी तर खासच आहे, शब्दांची नजाकत, सुरांची गोडी आणि भावनांचा सुंदर मिलाप असलेली ही एक कलात्मक परंपरा आहे। तेव्हा श्रोत्यांनो या क्षणी ऐकूया एक बैठकीची लावणी आर्य आंबेकरांची सुमधुर आवाजात। चंद्रमुखी या मूवीतून घेतलेली बैठकीची लावणी आहे, याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हॅलो श्रोतनु, वेलकम बॅक। परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत रेडिओ मॉरिशसवर। आपण आहात श्रीसोबत अँड स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, 1:40 झाली आहेत अँड 2 मी तुमचे साथ देणार आहे, तेव्हा फक्त 20 राहिले आहेत शेवटपर्यंत आमचे साथ देत राहा। या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, अवधूत गुप्ते अँड शालमली खोलगडे यांच्या सुमधुर आवाजात। ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

मय प्रवासात आज रविवार आहे तेव्हा या निवांत रविवारचा आनंद घ्या. पुढच्या गाण्याद्वारे तुमच्यासाठी वाजत आहोत संजू राठोड यांच्या सुमधुर आवाजात गुलाबी सारी हे गाणं, याचा आस्वाद घेऊया.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्यूनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट संडे। काळजी घ्या आपली, पुढची भेटोईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

कुतनु पुढचं गाणं एक न्याधीश विचाराचे दोन वेळा फक्त तुमच्यासाठी. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, आयुष्यातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातो, म्हणून कोणताही क्षण वाया जात नाही. तेव्हा श्रोतनु या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा स्वाध्याय.

श्रोत्रो, श्रोत्यांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आज जे रविवार आहे तेव्हा रविवार म्हणजे धमाल गाणी तर रविवारी आहे, तेव्हा श्रोत्यांनो या क्षणी ऐकूया एक धमाल गाणं याचा

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.